असां समझी वियासीं बाबा हीअ जेका ॻाल्हि आहे न तुंहिंजे साम्हूं तुंहिंजा अथई मुंहिंजे साम्हूं मुंहिंजा अथई इहा ॻाल्हि थोरो टाइम थियो आहे वाकई असां समझी विया आहियूं अहिड़ा माण्हू खोड़ असांजे आसपास आहिनि पासो करणु घुर्जे ईअं न

0: ਲੇਜੀ ਨਵਾਬ ਸ਼ਾਹ MADH MS ਸਿੰਧ RHMP ਇਸਲਾਮਾਬਾਦ ਪਾਕਿਸਤਾਨ ਹੋਮਿਓਪੈਥਿਕ ਕੰਸਲਟੈਂਟ ਐਂਡ ਫੈਮਿਲੀ ਫਿਜ਼ੀਸ਼ੀਅਨ ਮਾਹਿਰ ਅਮਰਾਜ ਗੁਰਦੇ ਪੱਤੇ ਐਂ ਮਸਾਨੇ ਜੀ ਪੱਥਰੀ ਜੋ ਬਗੈਰ ਆਪਰੇਸ਼ਨ ਜੇ ਕਾਮਯਾਬ ਇਲਾਜ ਕਯੋ ਵਨੇ ਥੋ ਸੰਦਨ ਜੋੜਨ ਗੋਡਨ ਜੋ ਸੂਰ ਨਕ ਕੰਨ ਗਲੋ ਪੁਰਾਣੋ ਨਜ਼ਲੋ ਨਿਛੂ ਮਥੇ ਜੋ ਸੂਰ ਅਧ ਮਥੇ ਜੋ ਸੂਰ ਨਜ਼ਰ ਜੀ ਕਮਜ਼ੋਰੀ ਕੰਨ ਜੋ ਵਹਣ ਕੰਨ ਜੋ ਸੂਰ ਘਟ ਬੁਧਣ ਮੇ ਅਚਣ ਸ਼ੁਗਰ ਬਲੱਡ ਪ੍ਰੈਸ਼ਰ ਦਿਲ ਜਾ ਮਰਜ਼ ਫਾਲਜ ਖੰਘ ਟੀਬੀ ਮਾਦੇ ਜੋ ਸੂਰ ਮਾਦੇ ਜੀ ਅਲਸਰ ਤਿਲੀ ਜੋ ਵਧਣ ਜਿਗਰ ਹੈਪਾਟਾਈਟਿਸ ਬੀ ਸੀ ਗੁਰਦਨ ਜੋ ਇਨਫੈਕਸ਼ਨ ਚਿਹਰੇ ਜੋ ਰੰਗ ਸਾਵਰੋ ਚਿਹਰੇ ਜੀ ਖਾਰਿਸ਼ ਫਟ ਫੁਰੜੀਆਂ ਬਾਰਨ ਮੇ ਕਦ ਜੋ ਨ ਵਧਣ ਐਂ ਔਰਤਨ ਮੇ ਕਦ ਜੋ ਨ ਵਧਣ ਔਰਤਨ ਐਂ ਮਦਨ ਜੇ ਮਰਦਨ ਜੇ ਪੋਸ਼ੀਦਾ ਬਿਮਾਰਨ ਜੋ ਕਾਮਯਾਬ ਇਲਾਜ ਕਯੋ ਵਨੇ ਥੋ ਟਾਈਮ ਹਰ ਅਰਬਾ ਐਂ ਖਮੀਸ ਤੇ ਸੁਬੁਹ ਡਹੇ ਖਾਂ ਤਾਈਂ ਜਰਮਨ ਖਮੀਸ ਖਾਂ ਸੁਬੁਹ ਡਹੇ ਖਾਂ ਵਠੀ ਸ਼ਾਮ ਪੰਜ ਵਗੇ ਤਾਈਂ
1: टाइम टेबल बुधाईंदा हलूँ तो डॉक्टर साहब हर अरबा खमीस जुमो छंछर आचर ए सूमर ते सुबह जो दहें खां शाम पंजे वगे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक सामूँ वधणपुटरा पेट्रोल पंप कोतली कबीर रोड मेहरापुर में मरीजन जो इलाज कंदा आहिन प्रोग्राम सेहत जी गाल जी मेहरापुर FM 94 जो आवाज़ सवां जे समातुन ते पहुंचे पियो असन जे स्टूडियो में मौजूद सिंध जा मशहूर मारूफ डॉक्टर मंजूर हुसैन मेमण साहब जैसा असा गाल बोल करियो था सब का पहिरियां असा डॉक्टर साहब के खुश आमदी चऊं था पंहिंजे प्रोग्राम में डॉक्टर साहब जो खास मेहरबानी आहिन मोहब्बत आहिन जो पंहिंजो कीमती वक्त करी करे असांजे स्टूडियो में ईंदा आहिनि डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम
2: वालेकुम अस्सलाम साईं
1: डॉक्टर साहब ठीकु आहियो
2: जैसे अल्लाह ताला जा एहसान
1: अॼु कहिड़े मौज़ू बाबति असांजे मौज़ू ॿुधंदड़नि खे ॼाण ॾींदा पर इन खां पहिरियां आऊं दोस्तनि खे नंबर ॿुधाईंदो हलां लाइव कॉल जो 0301-2196-851 ते तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल बि करे सघो था कंहिं बि बीमारी बाबति डॉक्टर साहब खां मालूमात वठी सघो था पुछी सघो था त पहिरियां डॉक्टर साहब सां मुखातिबु थींदा जी डॉक्टर साहब
2: اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم صلی اللہ علیہ وسلم پہریاں تو سب تعریفوں ان رب پاک جو جو اساں کے جارے تو خارائے تو روزی دے تو خوشی دے تو سبنی زمینی آسمانی آفتن کا محفوظ رکھے تو اساں پروگرام صحت جی گال اور خبر ہے تو ہر روز ان ٹائم تے نشر تھیندو ہے اڑے طریقے سے اساں جی کلینک جرمن ہومیوپیتھک کلینک جے کی مہراپور شہر میں موجود ہے ایڈریس اواں کے نوٹ کرے نالو जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप कोटड़ी रोड टाइमिंग असांजी सुबुह जो 10 बजे खां शाम जो 5 बजे ताईं डेज़ असांजा जेके ॾींहं आहिनि वेहण जा उहे हिन हफ़्ते जा 6 ॾींहं जंहिंमें 3 ॾींहं असांजी चेकअप फीस फ्री हूंदी आहे जुमे जो ॾींहुं छंछरु जो ॾींहुं ऐं आचर जो ॾींहुं उनखां अलावा अंगारे जो ॾींहुं असांजी मोकल हूंदी आहे बक़ाया ॿिया ॾींहं असां क्लिनिक ते मौजूदु हूंदा आहियूं सूमरु अरबा खमीस बि क्लिनिक जा डेज़ आहिनि अहिड़े तरीक़े सां असांजो प्रोग्राम सिहत जी ॻाल्हि हुन में कोशिश कंदा आहियूं त जेके बि असांजी जे तव्हां शुरू में असांजो प्रोमो ॿुधंदा आहियो त हुन में जेके बि बीमारियूं आहिनि उन जे मुतालिक़ तव्हांखे आगाही ॾिनी हूंदी आहे जंहिंमें बीमारियुनि में असां मादे जी बीमारी बि अवां ताईं डिस्कस कंदा आहियूं न सिर्फ़ु डिस्कस कंदा आहियूं जॾहिं उनजा पेशंट असां वटि क्लिनिक ते ईंदा आहिनि त पोइ उन्हनि जी ट्रीटमेंट बि कई वेंदी आहे अलहमदिल्ला हू काफ़ी सारो हुन में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे अहिड़े तरीक़े सां ऐं जॾहिं असां वटि के अहिड़ा केसिस वधी वेंदा आहिनि हर असां वटि तव्हां ॾिसंदव त ॿिए मां टियों शख़्स मादे जी बीमारियुनि में ई मुंतकिल हूंदो आहे ऐं असां वटि ईंदो आहे ऐं जेको आहे सो उनजी जेकॾहिं असां वटि डायग्नोस कराईंदो आहे त असां हुनखे मुख़्तलिफ़ टेस्टूं करायूं जंहिंमें हिकु टेस्ट जॾहिं पेशंट असांखे कुझु निशानियूं ॿुधाईंदो आहे तकलीफ़ जे हिसाब सां त हिकु टेस्ट एच पैलोरी ज़रूरु कराईंदा आहियूं एच पैलोरी इन जे करे कराईंदा आहियूं जॾहिं उहो पेशेंट ईंदो आहे मादे जी त हर को दाह कंदो आहे कंहिंखे जलन रहंदी आहे कंहिंखे यानी एसिडिटी थींदी आहे कंहिंखे छार वग़ैरह ईंदी आहे पर कंहिं कंहिं पेशेंट अहिड़ा हूंदा आहिनि त चवंदा आहिनि असांखे मानी खाइण सां ई जेको आहे सो पेट में सूरु पइजो

0: जो जेके माण्हू ऑपरेशन कराइनि था उन्हनि खे वरी थी वञनि था। अलहमदिल्ला मशहूरु डॉक्टर, हिकु वॾो डॉक्टर तव्हां वटि मौजूदु आहे मेहरापुर शहर में। तव्हां भली सुभाणे हलिया अचो, रूबरू ॾेखारियोसि, इलाजु मौजूदु आहे, इनशाला तव्हांखे रिज़ल्ट मिलंदो। वधीक एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु मूंखे ॿुधाए थो। ऑपरेशन कराइण सां वरी थी था वञनि पिया, तंहिंजे करे तव्हां दवा डॉक्टर साहिब वटि त कोन आया हूंदा, डॉक्टर साहिब वटि कोन आया हूंदा, ॿी जॻह ते विया हूंदा, हुते हुते या कीअं, तंहिंजे करे तव्हां लाॻीतो इलाज करायो डॉक्टर मंज़ूर साहिब खां। माशाल्लाह मशहूरु डॉक्टर अथव पूरी सिंध में, परे परे जा ॾिसो था, पंजाब खां बलोचिस्तान खां माण्हू डॉक्टर साहिबु वटि ईंदा आहिनि। पाण प्रोग्राम में ॿुधंदा हूंदो त माण्हू पाण मैसेज ॾेई वेंदा आहिनि त साईं असांखे एतिरो माना रिज़ल्ट मिलियो। अलाह बहितर, अलाह साईं ज़ात शिफ़ा ॾियण वारी आहे। तव्हां एफ एम ॿुधो, डॉक्टर साहिबु तव्हांखे ॿुधाए थो, मज़ीद आऊं तव्हांखे इहो मशवरो ॾींदो, तव्हां डॉक्टर साहिब खे रूबरू ॾेखारियो, ठीकु आहे भाउ, थैंक यू। जी डॉक्टर साहिबु,
1: जी साईं, माशाल्लाह अॼु हिकु ॻाल्हि सां ख़ुशी बि इहा थी त असांजे अवाम में माशाल्लाह तमामु सुठो हिकिड़ो शऊर अची वियो आहे। यानी ॾिसो, हिकिड़ो असां हर प्रोग्राम में असां ख़ुदि जॾहिं पेशंट्स खे या पंहिंजे अवाम खे ॿुधाईंदा आहियूं त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा केसिस थींदा आहिनि, मिसलनि पाइल्स आहे या मौक़ा आहिनि, मिसल बवासीर आहे, त जॾहिं को बि ऑपरेशन डॉक्टर ॿुधाए थो, वरी माण्हू कराए था अचनि त वरी दुबारा थी वेंदा आहिनि। लेकिन पोइ शायदि असांजी इन ॻाल्हि खे केरु सीरियस न वठंदो आहे या एतमाद न कंदो आहे, पर इहा हक़ीक़त आहे जेकी अॼु ख़ुदा ते तव्हांखे जेको आहे सो पाण ॿुधाई। ज़ाहिर आहे उन जे तजुर्बे जे अॼो को अज़ीज़ हुन जो को मिट माइट को अहिड़ो ऑपरेशन करायो हूंदो जंहिंखे वरी दुबारा थियो हूंदो, तॾहिं हो छो जो हर ॻाल्हि केरु पंहिंजे तजुर्बे सां ई कंदो आहे। ऐं असांजा बि जेके इहे दावा हूंदा आहिनि, ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि या इलाजु जेको कंदा आहियूं त पंहिंजे तजुर्बे सां ई ऐं पंहिंजी स्टडी सां ई कंदा आहियूं, त इन जे करे अव्हांखे इहा ॻाल्हि वाक़ई जेको आहे सो हक़ीक़त आहे त जेको बि जेको आहे सो जेकॾहिं बवासीर जो ऑपरेशन कराए थो त हुनखे दुबारा थी वञनि था, छो जो इहो जड़ हुनजी ख़तमु नथी थिए। ऐं असां पंहिंजे प्रोग्राम ॿुधाईंदा आहियूं त होम्योपैथिक उहा दवा आहे जेकी मर्ज़ खे जड़ खां वठी ख़ात्मो आणींदी आहे, चाहे पोइ उहो बवासीर छो न हुजे, चाहे स्टोन्स पथरियूं छो न हुजनि, चाहे जेको आहे सो नक जी हॾी वधियलु हुजे उनजो ऑपरेशन छो न हुजे, चाहे कहिड़ो बि मर्ज़ु हुजे, जॾहिं असां उनजो इलाजु कंदा आहियूं त उहो मर्ज़ु, हा कुझु टाइम ज़ाहिर आहे त उनखे दवा इस्तेमालु करणी पवंदी आहे, 4 महीना 5 महीना 6 महीना कंहिंजो कंहिंजो जेको आहे सो मिसाल को ॾिसो, कंहिंखे पुराणो दमो आहे, पुराणी जोड़नि जी तकलीफ़ आहे, पुराणी अमराज़ आहिनि, हूअं जो मेडिकल जी दवा सारी ज़िंदगी खाए, पर जेकॾहिं कुझु अरसो होम्योपैथिक दवा खाइबी त उन ऐं बग़ैर कंहिं साइड इफ़ेक्ट जे, हुनजा साइड इफ़ेक्ट आहिनि, हिन जो को साइड इफ़ेक्ट कोन्हे, त उन सां पेशंट रिकवर न सिर्फ़ु रिकवर थींदो वेंदो आहे बल्कि गॾो गॾु तंदुरुस्त बि थींदो वेंदो आहे। जी हा, सो असां अचूं था पंहिंजे मौज़ू जे तरफ़, त मां ॻाल्हि पई कई त एच पायलोरी हिकिड़ो बैक्टीरिया, हिकिड़ो जरासीम आहे जेको असांजे मादे में नंढे आंड्रे जे हिसे, पहिरें हिसे में वञी वेही रहंदो आहे, ऐं पोइ जेको आहे सो उन जे हुजण सां, यानी उन उहो हिकिड़े क़िस्म जो दुश्मन हिकिड़ो जरासीम आहे जेको असांजे मादे में वेंदो आहे, असांजे मादे खे डिस्टर्ब कंदो आहे, ऐं पोइ जेको आहे सो उन जे करे जेकी मां तव्हांखे तकलीफ़ ॿुधाई त पेट मानी खाइण सां जेको आहे पेट में सूरु पइजी ईंदो आहे, कंहिंखे उल्टी थी वेंदी आहे, कड़वाहट थी वेंदी आहे, एसिडिटी थी वेंदी आहे, जलन थी वेंदी आहे, पोइ गॾो गॾु इहा जॾहिं तकलीफ़ वधंदी वेंदी आहे त वरी मत जेको आहे सो वॾे आंड्रे में बि जेको आहे सो इहा जेको सो जरासीम अची वेंदो आहे, जंहिंजे करे पोइ यानी हिकिड़े ॿ टिनि क़िस्मनि जूं शिकायतूं थींदियूं आहिनि। मां पहिरीं ॻाल्हि ॿुधाई कंहिंखे मानी खाइण सां जल्दी सूरु पइजे, कंहिंखे वरी ईअं थींदो आहे जो केरु मानी खाईंदो आहे कुझु टाइम खां 2-3 कलाकनि खां पोइ हुनखे शदीद सूरु पवंदो आहे। इहा बि जेको आहे सो हिकिड़ी ख़ासि अलामतूं आहिनि, ऐं इहे जेको आहे सो अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त एच पायलोरी यानी हेलिकोबैक्टीरिया वायरस आहे, जंहिंखे घणा मज़ाक कंदा आहिनि हेलीकॉप्टर वारी बीमारी बि चवंदा आहिनि, लेकिन इहो हिकिड़ो जरासीम आहे हेलिकोबैक्टीरिया जेको कंहिंखे बि थी सघे थो, ऐं इन जे थियण सां जेको आहे सो पेशंट यानी सवली सिंधी में चऊं त मैदे जी अल्सर थी वेंदी आहे, जंहिंजे करे पेशंट तकलीफ़ में अची वेंदो आहे। अॻिते हली जॾहिं इहा तकलीफ़ वधंदी वेंदी आहे त पोइ इन मां मैदे जो यानी अल्सर मां कैंसर बि थी सघे थी, इन जे करे घणा इनखे सीरियस न वठंदा आहिनि। ऐं असां वटि मशहूरु बसि हिकिड़ो कैप्सूल आहे जेको रोज़ु माण्हू राति जो खाईंदो, अवा असां उहो कैप्सूल खाईंदासीं। अव्हांखे ख़बर आहे त इन अहिड़े क़िस्म जी दवाउनि जा साइड इफ़ेक्ट्स केॾा ख़राब आहिनि। उहे कैप्सूल अॻिते हली पंहिंजी तव्हांजे जिस्म जूं जेकी हॾियूं हूंदियूं आहिनि